तन गुरु गोविंद सिंह सच्चे पातशाह अकाल पुरख वाहेगुरु दी उस्तुति करदे आं। हे वाहेगुरु, सब खंड ब्रह्मंड ए तरत आकाश कोट ब्रह्मंडा दे विच तू आप ही तो वस रहा, कोई दूसरा है ही नहीं। जिमी तू ही, जमा तू ही, मकी तू ही, मका तू ही, अभू तू ही, अभय तू ही, अशू तू ही, अशय तू ही, जतस्त तू ही, बरतस्त तू ही, गस्त तू ही, मस्त तू ही। ते आप जदों फिर उस्तुति करन लगे अकाल पुरख वाहिगुरु दी, ते धन गुरु गोबिंद सिंह सच्चे पातशाह जुड़ गए उस अकाल पुरख वाहिगुरु दे चरणा विच, ते जप रहे हन तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही। तो जिन्हां ने भाई आपा गुरु दे चरणा विच अर्पण कर दिता है, वो फिर सदा ये अरदास करदे हन।

asfaltı dolu sar. Kramam antrovları pure durke pure dikhya jisman base se saaj parikhya mantana naam je pole laaye dukh dard mante po jaaye sachwa paar karo vaapari दरगे निवह खेप तुम्हारी एकाटेक रखो मन माहे नानक बोल आवेगा।

मन तन तेरा, तन भी तेरा, तू ठाकुर स्वामी प्रभ मेरा, जियो पिंड सब रास तुम्हारी, तेरा जोर गोपाला जियो, सदा सदा तू है सुखदाई, निम निम लागा तेरी पाई, कार कुमावा जे तुद पावा, जा तू देन दयाला जियो, प्रभ तू ते लेना, तू मेरा कहना, प्रभ तुम ते लेना।